0: Morning Tea Time Hits प्रत्येक बुधवार बिहान 7 बजे Hits FM 98.3 MHz मा
1: सुनौलो याद सुनौलो गीत बॉलीवुड गोल्डन हिट्स FM 98.3 MHz ma.
2: Dil deewana Din sajna ke
1: Aitbar ra Mangalbar diuso 4 baje Somvar ra Shukravar beluki 10 baje Purana Bollywood sangeet ko jadu tapai ki radio Keeps FM ma.
3: This is Keeps 98.3 FM your companion.
4: Keeps FM 98.3 MHz presents Top 20 Bollywood Countdown Show.